नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 6 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

0: शरीर ज्या सात चक्रांच्या दिव्य शक्तीवर कार्य करते त्यातील मस्तकावरील सहस्त्रदल चक्र म्हणजे ओंकाराची अर्धी मात्रा होय, आणि त्यावरील बिंदू म्हणजे परब्रह्म होय. मूलाधार चक्रापासून सहस्त्रदल चक्रापर्यंतचा प्रवास ही एक योगिक प्रक्रिया आहे. आपण सामान्य माणसांनी एवढेच लक्षात घ्यावे की समर्थांनी आपल्या शिष्याच्या बुद्धीतील मी म्हणजे देह ही अविद्या काढून टाकली आणि मी म्हणजे आत्मा हे ज्ञान त्याला प्राप्त करून दिले. डोळियाचा डोळा म्हणजेच ज्ञानाचा तिसरा डोळा, जो खरे तर प्रत्येक माणसाला असतो पण मिटलेला. केनोपनिषदामध्ये आत्मा हा कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचे मन आहे असे म्हटले आहे. आत्मा दिसत नाही पण या सर्व दिसणाऱ्या अवयवांना कार्याची प्रेरक शक्ती तोच आहे. साधा विचार करून पाहिले तर लक्षात येईल की एखाद्या आत्मा निघून गेलेल्या देहाचे डोळे उघडे असले तरी त्याला दिसते का? किंवा त्याच्या जवळ जाऊन बोलले तरी त्याला ऐकू येते का? म्हणजेच डोळ्यांना दाखवणारा डोळा आत्मा आहे, कानांना ऐकवणारा कान आत्मा आहे. या सगळ्या विवेचनावरून एक स्पष्ट होते की मी म्हणजे हा चर्मचक्षूंना दिसणारा स्थूल देह नाही, मी म्हणजे अदृश्य निराकार पण सर्व शक्तिमान असा आत्मा आहे. परमार्थ म्हणजे आपल्यातील ही शक्ती ओळखणे, त्या आत्म्याला जाणून घेणे होय, आणि हाच सर्व शक्तिमान आत्मा म्हणजे परमेश्वर आहे. मग त्याला आत्मा म्हणा, चित्शक्ती म्हणा, जाणीव म्हणा, चैतन्य म्हणा, नावे अनेक पण ती शक्ती मात्र एकमेवाद्वितीय आहे, जी सर्व चराचराला व्यापून आहे. सर्वांमध्ये ही एकच शक्ती त्याच्या त्याच्या जडदेहाच्या कुवतीनुसार कार्यरत राहते. मग आपल्याला हे भेद का दिसून येतात? तर या विश्वाची निर्मिती जी झाली ती पंचमहाभूते आणि सत्व रज तम या त्रिगुणांपासून, पाच महाभूते आणि तीन गुण मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. प्रत्येकातील या आठांचे प्रमाण भिन्न भिन्न आहे म्हणून हा भेद दिसून येतो. पंचमहाभूतांच्या प्रमाणानुसार स्थूलदेहात फरक, तर त्रिगुणांच्या कमी अधिक प्रमाणानुसार स्वभाव, मनोवृत्ती यामध्ये फरक दिसून येतो. प्रत्येक माणसामध्ये सत्व, रज, तम हे तीनही गुण असतातच. ज्या गुणाचे जेव्हा प्राबल्य असते त्यानुसार ती व्यक्ती त्यावेळी वर्तन करते. कोणीच मनुष्य सर्व काळ चांगला किंवा सर्व काळ वाईट वागत नाही. या सर्व विवेचनावरून एकच लक्षात ठेवावे की आपण म्हणजे हा नश्वर देह नाही तर सर्व शक्तिमान आत्म्याचा, ईश्वराचाच अंश आहोत. सर्वात हाई तेच तत्व आहे, त्यामुळे भेदाभेद विसरून एकोप्याने जीवन व्यतीत करायचे आहे. हीच ईश्वराची उपासना आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जो उपदेश समर्थांनी कल्याण स्वामींना निमित्त करून सर्व मानवजातीला दिला तोच मी आपल्याला उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. लेखन केलं होतं संजीवनी तोपखाने यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 6:10 झाली आहेत. आपली प्रसन्न पहाट भक्तिमय करूया. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभातवंदना. प्रभातवंदना कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हनुमान वडवानल स्तोत्र. स्वर आहे सतीशा अघारकर यांचा.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत हनुमान वडवानल स्तोत्र, स्वर होता सतीशा आघारकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या आवाजातील भूपाळी.

0: जय कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील शिरीष देशपांडे यांची भक्ती रचना, संगीत दिले शांक नील यांनी.

प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित भरत व्यास यांची हिंदी भक्ती रचना आशा भोसले यांच्या आवाजात.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत मुकुंद गद्रे आणि सहकारी यांच्या आवाजातील विंदा करंदीकर यांची देशभक्तीपर रचना.

मुकुंद गद्रे आणि सहकारी यांच्या आवाजातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

एफएम बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते
2: मॅडम. बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे याच्याबद्दलची आपण चर्चा करतोय. काल आपण बघितलं की जनावरांसाठी चारा नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता खरीप हंगामापूर्वी हुमणी कीड हे शेतकऱ्यांची आज मोठी समस्या आहे की त्याच्यावर नियंत्रण करणं खूप खर्चिक आहे, तर याच्याबद्दल काय सांगाल?
3: अर्थात हुमणीचं नियंत्रण हे खूप खर्चिकच आहे, परंतु त्याआधी एक थोडंसं मला असं सांगावंसं वाटतं की हुमणी किडीचं नियंत्रणाच्या आधी ती हुमणी कीड नक्की तिचा जीवनक्रम कसा आहे, ती कोणत्या जीवनाच्या अवस्थेत शेतकऱ्यांना जास्त घातक आहे. आणि तुम्ही म्हणाल आता जूनचं आता कुठे सुरुवात होती आणि आता लगेचच काय हुमणीचं, आम्हाला तर ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचा प्रादुर्भाव जाणवून येतोय. आता आम्ही कुठे शोधणार हुमणी? तर त्यासाठी आपल्याला याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. तर आपण तिचा आधी जीवनक्रम बघूयात. तर हुमणीचा जीवनक्रम चार अवस्थेत आहे. अंडी अवस्था, अळी अवस्था, कोश अवस्था आणि प्रौढ भुंगा. तर आता सगळ्यात महत्वाचं एक पहिल्या पावसानंतर म्हणजे आता जो मान्सूनचा वळवाचा पाऊस आता आधीमध्ये पडतोय त्यानंतर भुंगे हे जमिनीत अंडी घालतात. म्हणजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, मे ते जून मध्ये ज्यावेळी वळवाचा पाऊस आहे त्यावेळी त्याची अंडी जमिनीत घातली जातात. साधारणतः 7 ते 15 दिवसात ती अंडी फुटतात, हॅच होतात आणि ही अंडी याच्यापासून अळी तयार होते.
2: बर,
3: मग ही अळी अवस्था ही सगळ्यात जास्त नुकसानकारक आहे.
2: ती
3: अळी पांढऱ्या रंगाची आणि सी आकाराची जी तुम्ही म्हणता की हुमणी आम्हाला त्रासदायक आहे, ती ही अळी अवस्था आहे. ही मुळ्या कुरतडून खाते, त्याच्यामुळे पिके पिवळी पडतात आणि वाळतात. आणि ही अळी अवस्था 45 ते 120 दिवस टिकून राहते. हा आहे तुमचा सप्टेंबर ऑक्टोबरचा कालावधी जो अतिशय नुकसानकारक आहे आणि प्रचंड खर्चिक आणि एवढं करूनही त्याचं नुकसान आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येत नाही. त्याच्यानंतर ती कोश अवस्थेमध्ये जाते. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोश बनवते आणि 2 ते 3 आठवड्यांनी तिचा भुंगा तयार होतो. आणि हा भुंगा जो आहे, प्रौढ भुंगा जो तयार झालेला, तो पावसाळ्याच्या सुरुवातीला, पावसाळ्याच्या अगोदर जो आपण वळवाचा पाऊस आहे त्यावेळी तो बाहेर येतो. मग रात्री झाडांच्या पानांवर तो उपजीविका करतो. मग त्यांचं ते मेटिंग होतं म्हणजे मिलन होतं आणि मग पुन्हा अंडी. हे अशा प्रकारे वर्षभर चालणारी ही हुमणीचा जीवनक्रम आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हुमणीची सुरुवात आहे ती आता मे जून पासून होणार आहे
2: आणि त्यावेळेस त्याचं कंट्रोल करणं,
3: कंट्रोल करणं हे खूप सोपं, कमी खर्चिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने शेतकरी करू शकतात, जेणेकरून पुढे तुम्हाला खर्चिक बाब न उद्भवता किंवा शेतीचं हुमणीपासून आपल्याने संरक्षण त्यांना करता येऊ शकतं. हुमणीचं लक्षणं ओळखता येतातच, म्हणजे पिकं आपली अचानक कोमेजतात किंवा रोपं सहज उपटली जातात. तुम्ही बघता शेताच्या शेताशी ऊस तर अक्षरशः असं पडून जातो कारण ते पांढऱ्या मुळांवरच अटॅक करते. बरोबर, त्यामुळे शेतात ठिकठिकाणी वाळलेले पट्टे तुम्हाला दिसून येतात आणि हे सगळा प्रादुर्भाव तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यानच दिसून येणार आहे. आणि ही अशी घातक अळी आहे, त्यामुळे हिचा प्रादुर्भाव करण्यासाठी हे तुम्हाला जीवनक्रम समजून घेणं हे खूप गरजेचं आणि महत्वाची बाब होती.
2: नक्कीच, म्हणजेच हुमणीचं नियंत्रण हे खूप महत्वाचं आहे आणि ते हे या कालावधीमध्येच करणं महत्वाचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण हे नियंत्रण कशा पद्धतीनं करता येईल, याचा उपाय काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद मॅडम.
3: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: शेतीविषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची याविषयी माहिती. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. 6:55 दिनविशेष संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 आजचा सुविचार, 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. मराठी चित्रपट गीतांचा

103.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेवाता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

6:55 दिनविशेष संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7 आजचा सुविचार, 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहात सकाळी 8:40. 9 हिंदी चित्रपट संगीत, सकाळी 9:30 पुन्हा एकदा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 10:30 लोकगीते, सकाळी 11 नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सकाळी 11:30 कार्यक्रम एक कलाकार. दुपारी 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम ऐकणार आहोत किसानवाणी. या कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत योगेश जायकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई यांची अल निनो धर्तीवर हळद पीक व्यवस्थापन याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. रात्री 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आज रात्री 9:30 NSD दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 10:05 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याबरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86-68-84-1443 आणि 77-06-39-36.
5: अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार.
7: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
8: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
7: खरंच?
8: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
7: आणि पारंपरिक कोर्सेस?
8: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय

0: राष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
1: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 54 94 64.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
5: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर या सदरात ऐकणार आहोत. परिसंस्था साताऱ्याची याविषयीची माहिती लेखन केले सुनील भोईटे यांनी.
1: नमस्कार श्रोत्यो, कालपर्यंत आपण पश्चिम घाटामध्ये होतो आणि पश्चिम घाटाच्या जंगल प्रदेशांमध्ये आपण भ्रमंती करत होतो. आज मात्र आपण साताऱ्याच्या गवताळ प्रदेशात किंवा पूर्व भागामध्ये आज आपण आपला प्रवास सुरू करतोय आपल्या दख्खनच्या पठारापासून. सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग जो आहे तो हा आपण मागील काही भागांमध्ये पाहतो आहे की हा शुष्क आणि कोरडा प्रदेश आहे. परंतु शुष्क आणि कोरडा प्रदेश असं ज्या वेळेला आपण या भागाला म्हणतो त्याच वेळेला मित्र हो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सलगपणे पठारलेला हा जो काही माळरानी प्रदेश आहे तर हा येथील वन्यजीवांसहित येथे अवलंबत्व असणाऱ्या मनुष्य जीवनासाठी एक आदर्श गवताळ कुरणांचं काम करतो. आता तुम्ही म्हणाल की गवताळ कुरणांचं काम मनुष्यासाठी काय करतो, तर सहजपणे तुम्हाला लक्षात येईल मान म्हसवड खटाव फलटण या भागामध्ये तुम्हाला येथील लोकजीवनाने मैदानी प्रदेशात केले जाणाऱ्या पशुपालनाचा अंगीकार केलेला दिसून येईल आणि तो म्हणजे शेळीपालन किंवा मेंढीपालन. फार पूर्वीपासून या भागामध्ये या व्यवसायाचं फार मोठं एक बस्तान म्हणूया आपण तर तुम्हाला दिसून येईल. एकतर जवळपास 50-60 प्रकारची गवतं या तुम्हाला भागामध्ये दिसून येतील. गवतं ही अशी आहेत की ही ग्रेझिंग म्हणजे चराईसाठी अत्यंत उपयुक्त गवतं. पावसाचं प्रमाण अत्यंत कमी. पावसाळ्याच्या उत्तर हंगामात म्हणजे मी म्हणेन की रिटर्न मान्सूनमध्ये म्हणजे परतीच्या मान्सूनमध्ये किंवा परतीच्या पर्जन्य हंगामात इथे पाऊस पडतो. त्यामुळे एकतर पाण्याचं दुर्भिक्ष आणि अशा प्रदेशामध्ये स्वतःला तग धरून ठेवणाऱ्या जनावरांचं तुम्हाला आढळ तिथं दिसून येईल. मग ते वन्यजीव असोत किंवा पाळीव जनावर असतात. पाळीव जनावरांमध्ये आपण ऐकलं की शेळ्या मेंढ्या तिथं खूप छान पालन केलं जातं. तर याच्या बरोबरीनं तिथं काय होतं आता आपण वन्यजीवांबद्दल बघूया. गवताळ प्रदेश म्हणतोय तर तुम्हाला याच भागामध्ये तुम्हाला काळवीट किंवा चिंकारा याच काही हरणांचे प्रकार तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला इथं इंडियन फॉक्स म्हणण्यापेक्षा कोल्हा लांडगा या

0: प्राण्यांचं तुम्हाला अस्तित्व किंवा आदिवासी या भागामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल. याच्या बरोबरीने पक्ष्यांमध्ये काय दिसून येईल, तर तुम्हाला इथं कोर्सर म्हणजे धाविक धावणारे जे काही किंवा माळ रांगणार राहणारे जे पक्षी आहेत, चंडोल, धाविक, टिटवी यासारखे पक्षी तुम्हाला या भागामध्ये आढळून येतील. नंतरच्या काही काळामध्ये म्हणजे सद्यस्थितीबद्दल आपण थोडक्यात बोलूया, तर या भागामध्ये आता खूप छान पद्धतीनं पाण्याची उपलब्ध झालेली आहे जलसंधारणासाठी बांधलेल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या धरणांमधून. मग त्यामध्ये येरळवाडी धरण आहे, राजीवाडी धरण आहे, नीरचा तलाव आहे, मायणीचा तलाव आहे. या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये एकतर हे अत्यंत उथळ तलाव आहेत आणि उथळ तलावांमध्ये तुम्हाला समृद्ध असणारं स्थलांतरित पक्षी जीवन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे अगदी आता सद्यस्थितीमध्ये तर मायणी आणि येरळवाडीला पक्षी संवर्धन राखीव केंद्राचा दर्जा मिळालेला आहे आणि येथे बाह्य प्रदेशातून येणाऱ्या फ्लेमिंगो सारख्या पक्ष्यापासून ते स्थानिक आपल्या पानकोंबडी सारख्या पक्ष्यांपर्यंत विविध पक्ष्यांचा अधिवास आणि आश्रय तुम्हाला दिसून येईल आणि याकरिता आता पर्यटकांचा ओढा या भागामध्ये वाढलेला आहे. धन्यवाद.
1: परिसर या सदरात आताच आपण ऐकलीत परिसंस्था साताऱ्याची याविषयी माहिती. लेखन होतं सुनील भुईटे यांचं. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. श्रोते नमस्कार. आज आहे 6 जून. कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार मस्ती व्यंकटेश अय्यंगार यांचा जन्म 6 जून 1891. अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म 6 जून 1909. स्वातंत्र्योत्तर काळात नवे ज्ञान देणारा अभिनव मराठी ज्ञानकोश रचण्याची योजना त्यांनी आखली. केंद्र शासनाच्या 10,000 रुपयांच्या सहाय्यानं त्याचे फक्त 5 खंडच निघू शकले. गीतकार, कवी आणि पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा जन्म 6 जून 1919. भारतीय अभिनेता सुनील दत्त यांचा जन्म 6 जून 1929. भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी रामानायडू यांचा जन्म 6 जून 1936. रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वे सर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदं वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराणी म्हणून सोराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचाही अभिषेक करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ ही शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली 6 जून 2004 रोजी. आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचं निधन झालं 6 जून 1957 रोजी. काही तत्वज्ञांचा दृष्टिकोन विश्वकेंद्रित असतो तर काहींचा मानव केंद्रित असतो. गुरुदेव रानडे यांचा दृष्टिकोन ईश्वर केंद्रित आहे. त्यांच्या तत्वज्ञानात जगाचा आणि मानवाचा विचार मात्र ईश्वरासंदर्भात येतो. परमेश्वर दिसतो का, तो कसा असतो, त्याची शक्ती आपल्याला कशी मिळेल, आपलं त्याच्याशी नेमकं कोणतं नातं असतं, असे प्रश्न केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या तत्वज्ञानात त्यांनी ह्या प्रश्नांचा वेध घेतला आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांमधून त्यांचं तत्वज्ञान साकारलं. ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार शांता शेळके यांचं निधन झालं 6 जून 2002 रोजी. विविध साहित्य प्रकारांमध्ये विहार करूनही त्यांचं पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच. हळुवार भावकवितेपासून नाट्यगीतं, भक्तीगीतं, कोळीगीतं, बालगीतं, चित्रपट गीतं, प्रासंगिक गीतं अशा विविध रुपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम, वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपण, मनाची हुरहुर, सृष्टीची गूढता हे सगळे काव्य

0: विषय गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली तितक्याच सहजतेनं त्यांनी गीत, बालगीत, सुनीत आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगुळकर यांच्याप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीतं लिहिणारी गीतलेखिका म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोत्यो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हाच विश्वास आपल्या यशाची खरी किल्ली आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हाच विश्वास आपल्या यशाची खरी किल्ली आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, ते राहिलेच की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे.

0: काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: 17 मंजिली।
1: ओ 17 मंजिली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मंजिली।
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99।
6: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय।
7: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस।
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665578 84 04।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर सकाळी 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सूरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्ष

0: अर्थात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काय मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर

21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो गे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999-1827.
4: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट. नानका

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.
3: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: कार्यक्रम थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्र.
5: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दर

0: वर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
1: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळे या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळे त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला

0: ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसतंय आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्सिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळे तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही

0: साठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळे हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसपडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. म्हसपडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अधिक मास चालू आहे आणि त्यानिमित्ताने दुकानामध्ये आपल्याला चांदीच्या वस्तूंची विविध व्हरायटी बघायला मिळते, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे लोकांना सांगतोय की प्युरिटी प्रमाणे, कॅरेट प्रमाणे आपण चांदीचा भाव देतोय, इतका पारदर्शक व्यवहार आहे, तर त्याबद्दल आधी सांगा.
3: जसे आपण सोन्याचे भाव त्याच्या कॅरेट प्रमाणे काढतो, म्हणजे 22 कॅरेटचा भाव वेगळा, 18 कॅरेटचा भाव वेगळा, हा जसा प्रोपोर्शनेट असतो 24 कॅरेटच्या, म्हणजे 18 कॅरेटचा भाव 75% असतो, अशा पद्धतीने चांदीच्या ज्या वस्तू असतात त्याही वेगवेगळ्या प्युरिटीच्या असतात.

0: म्हणजे काही 65% असू शकतात, काही 80% प्युरिटीच्या असू शकतात, काही 92.5% प्युरिटीच्या असतात. तर जनरली ह्या विविध प्युरिटींच्या चांदीच्या वस्तूंना बाजारात हा चोख चांदीचा भाव लावला जातो. सगळ्याला त्याची प्युरिटी किती टक्के असली, 65% असली किंवा 81% असली किंवा 100% असली, तरी चोख चांदीचा 100% भाव लावला जातो. पण आपण ज्या पद्धतीने पारदर्शक व्यवहार करतो त्या पद्धतीत तुमची चांदी जर तुम्ही 65% प्युरिटीची वस्तू घेतली तर त्याला चोखच्या 65%चाच भाव लागतो.
1: बर,
0: त्यामुळे वस्तू परत घेताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते.

0: आहे त्या
1: हो
0: दरम्यान तर या चांदीच्या वस्तूंची खरेदी केलीच जाते,
1: अगदी
0: लेकीला जावयाला या गोष्टी दिल्या जातात. तर त्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही सांगा.
1: आपल्याकडे अधिक मासानिमित्त चांदीच्या जोडवी, पैंजण, विरोध्या जे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळ्या वेट रेंजमध्ये अवेलेबल आहेत. अगदी फॅन्सीपासून ट्रेडिशनल जोडवी जी घातली जाते ह्या सगळ्याच्या विविध डिझाईन्स अवेलेबल आहेत. वेगवेगळे कलेक्शन्स अवेलेबल आहेत. ताट, वाटी, निरंजन अशाही वस्तू ज्या दिल्या जातात त्याही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत.
0: बर,
1: आता हे तर पारंपरिक
0: देणं
1: जे
0: झालं.
1: देणं झालं, पण आता अशा प्रकारे अधिक महिन्याच्या निमित्त देण्यासाठी चांदीची घड्याळ, चांदीवर सोन्याचे प्लेटिंग असलेले दागिने
0: बर
1: किंवा कडे अशा विविध गोष्टी, ब्रेसलेट म्हणू शकता, अशा विविध गोष्टी ही आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या रोजच्या वापरासाठी ही वापरल्या जाऊ शकतात.
0: एक्झॅक्टली, म्हणजे आता मुद्दा तोच होता की जनरली आपण ताट वाटी हे काही रेग्युलर वापरू शकत नाही, पण म्हणजे दिलंय ते वापरलं जावं म्हणून इतकी छान छान व्हरायटी आपण ठेवलेली आहे. तसंच निमित्त सर आपण बघतो की पूर्वीच्या काळी जेव्हा जोडवी किंवा पैंजण खरेदी केले जायचे तेव्हा सराफांच्या दुकानातच ते घातले जायचे पाया मध्ये, तर आता ही पद्धत दिसत नाही, तर आपल्याकडे ही सेवा उपलब्ध आहे का?
1: हो, आपल्याकडे आधीपासूनच जोडवी, पैंजण हे पायात घालून दिले जातात. आणि मुख्यतः जेव्हा जोडवी पायात घातले जातात तेव्हा जोडवी कसे एक स्टँडर्ड साईजचे असतात, पण आपला पाय किंवा बोटे स्टँडर्ड साईजची प्रत्येकाची नसतात, त्यामुळे त्याच्यातनं काही कट होती जोडवी, काही तुकडे निघतात आणि मग ते तुकडेही आपण परत घेऊन तेवढी जोडव्याची कॉस्ट कमी होते.
0: बरोबर,
1: त्यामुळे जोडवी पायातही घातली जाते, व्यवस्थित मापाची ही होते आणि एक्स्ट्रा जे तुकडे राहतात त्याचा कस्टमरचा लॉसही होत नाही.
0: बरोबर श्रोते हो, तेव्हा चांदीच्या दागिन्यांची खरेदी, चांदीच्या वस्तूंची खरेदी अधिक मासानिमित्त तुम्हालाही करायची असेल तर जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. संपर्क 96 13 96 13 96 13 96 21 9621 13 9621. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
3: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँकवेट्स.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: देविका बँकवेट सातारा. प्रत्येक कार्य कल्याण वस्तू, जिथे वास्तू म्हणते.
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द परफेक्ट डेस्टिनेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. लग्नाचा सीझन आहे, लग्नासाठी आपण सगळेजण वेगवेगळे हॉल शोधत असतो आणि आता तर डेस्टिनेशन वेडिंगला सुद्धा खूप डिमांड आलेली आहे. या सगळ्यावरचं एक उत्तर म्हणून देविका द डेस्टिनेशन प्राईड सेंटर आपल्याकडे आहेच आहे. याचबद्दलचा अनुभव सांगण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मंगेश वाडेकर सर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: देविका मध्ये तुमच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन झालं होतं, तर त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कसं वाटलं देविका, आणि तुम्ही तोच हॉल किंवा देविकाच का सिलेक्ट केलं?
2: कारण काय, मी रिसेप्शन करत असताना पहिलं लग्न झाल्यानंतर माझ्या मुलाचं देविकाची कार्यालय तारीख शिल्लक असेल तरच माझं रिसेप्शन करायचं असं मी ठरलं होतं.
1: ओ बर.
2: त्याच्या मागचं कारण असं आहे की साताऱ्यामध्ये कुणी सुद्धा म्हणलं तर देविकाच पहिलं सिलेक्ट करतं, तर त्याचा इव्हेंट किंवा काही असेल, लग्न असेल, रिसेप्शन असेल तर ठेवतो.
1: बर.
2: कारण का देवी सारखं कार्यालय, देविका सारखं कार्यालय असं मला कुठेही साताऱ्यात मिळत नाही आणि मिळेल असं वाटत नाही मला लोकांना.
1: ओ असा विषय. तुम्ही याआधी देविकाला कुठल्या कार्यासाठी गेला होतात का? देविका कधी बघितलं होतं?

0: मुळे तुम्हाला ते आवडलं हे देखील सांगा ना.
1: नाही, माझे बरेच मित्र सगळ्या लोकांचं आणि सगळ्या रिलेटिव्हचं, आमच्या सातऱ्यातल्या असणाऱ्या बऱ्यापैकी सगळ्यांचं लग्न किंवा रिसेप्शन देविकालाच झालंय.
0: बर.
1: आणि देविकाचं एकूण वातावरण बघितलं, तिथल्या सुखसोयी बघितल्या किंवा तिथले उत्कृष्ट इमारत बघितली की आपल्याला तिथंच लग्न करावं किंवा रिसेप्शन करावं असं वाटतं लोकांना. आणि सगळ्या सुखसोयी असणारं एकच सातऱ्यात एकमेव कार्यालय हे देविका.

0: देविका बँकवेट सातारा, प्रत्येक कार्य कल्याण वस्तू, जिथे वास्तू म्हणते।
1: सुखसोयीच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात सर, त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा या गोष्टी निवडता त्यावेळेला तुमच्यासाठी ती व्याख्या काय होती, कुठल्या सोयी तुम्हाला तिथल्या जास्त भावल्या?
2: महत्वाचं म्हणजे ती तिथलं जे लोकेशन आहे ती फार छान आहे, तिथल्या आतले जे भारदस्पना आहे किंवा त्या देविकामध्ये जे जो काय आपण कार्य करतो तिथली हाईट वगैरे, तिथला काही सुशोभित इमारत, तिथं असणारे डायनिंग सेपरेट, लॉन्स हे सगळे सेपरेट आहेत, तिथं असणारे पार्किंग व्यवस्था यातींचे उत्कृष्ट असल्यामुळे ते आम्ही सिलेक्ट केलं।
1: अच्छा, पार्किंगचा तर हल्ली खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येकाकडे गाड्या आहेत आणि त्या गाड्या घेऊन येणारी अनेक लोक आज फक्त पार्किंग आहे का हे आधी विचारतात आणि त्यानंतरच आपल्या इव्हेंटला हजेरी लावतात। तर देविकाचा हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं। यूथ साठी नेहमी असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं की डेस्टिनेशन वेडिंग करावं, तर तुम्हाला असं वाटतं का की देविका हे डेस्टिनेशन साठी परफेक्ट आहे?
2: हो, अगदी बरोबर आहे। तसं बघेल तर ते अगदी निसर्गरम्य ठिकाणात आहे आणि शहराला लागून असल्यामुळे आणि सुशोभित असल्यामुळे साईडला चारी साईडला हिरवळ असेल तर डेस्टिनेशन वेडिंग करायला सुद्धा हरकत नाही असं ते ठिकाण आहे।
1: वा, क्या बात आहे, खूप छान वाटलं सर तुमचा हा अभिप्राय ऐकून। तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।
2: धन्यवाद।
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका बँकवेट्स प्रस्तुत देविका द ब्राइट डेस्टिनेशन फॉर वेडिंग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।

0: एका बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात, देविका बँकवेट्स. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर.

0: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
5: चांदीची खाण, आनंदाचं वाण।
6: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
8: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68।

0: 37
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे बीए इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: आदेश्वर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुणी यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील गुरुनाथ शेणॉय यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: FM बँड 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. श्रोत्या, सकाळचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नव या
1: फ्रेंड्स, मी आज तुम्हाला एक खुश खबर सांगणार आहे ज्यामुळे तुमची 75% आर्थिक बचत होऊ शकते. परवा आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झाला तेव्हा माझ्या गुगल मैत्रिणीनं मला बॅटरी रिप्लेस करण्यापेक्षा रिजनरेट करण्याचा सल्ला दिला. बॅटरी रिजनरेट करून घेण्यासाठी मी सातारच्या 20 नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंट कडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केड मधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेस मध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेसचे ओनर श्री प्रदीप धुमाळ यांच्याकडून कळलं की बॅटरी रिप्लेस करण्याऐवजी रिजनरेट केली तर तब्बल 75% रकमेची बचत होते. ती कशी काय ते आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. सर, आमच्या घरातील इन्व्हर्टरच्या बॅटरीचा बॅकअप कमी झालाय. मला समजलंय की तुम्ही बॅटरी रिजनरेट करून देता म्हणून त्याची चौकशी करायला आले होते.
3: हो, आपण बॅकअप कमी झालेल्या बॅटरीला रिजनरेट करून देतो. त्याचं असं आहे की हल्ली लोक बॅटरीचा बॅकअप कमी झाला की लगेच बॅटरी रिप्लेस करतात आणि त्या बदल्यात त्यांना एकतर 1.5 ते 2,000 रुपयापर्यंत कॅश मिळते किंवा मग नवीन बॅटरी घेतली तर त्यातून 1.5 ते 2,000 रुपये वजा करतात. पण आपल्या इथे बॅकअप कमी झालेली बॅटरी चेक केली जाते. त्या बॅटरीमध्ये 20% बॅकअप असेल तर ती आपण रिजनरेट करून देतो.
1: अच्छा, पण सर बॅटरी रिजनरेट करण्यासाठी अंदाजे खर्च किती येतो?
3: अगदी नगण्य. म्हणजे तुम्हाला बॅटरी रिप्लेस केल्यानंतर जेवढी रक्कम मिळते अगदी तेवढीच. म्हणजे तुमची बॅटरी कोणतीही असो त्या बॅटरीच्या नव्या किमतीच्या 20 ते 25% रकमेत आम्ही तुम्हाला बॅटरी रिजनरेट करून देतो. समजा तुम्ही नवीन बॅटरी घ्यायला गेला आणि ती 10,000 रुपयाला असेल तर ती बॅटरी रिजनरेट करण्यासाठी फक्त 2 ते 2,500 रुपये खर्च येईल.
1: अरे वा, खरंच की? म्हणजे बॅटरी रिप्लेसमेंटला जेवढी रक्कम मिळणार अगदी तेवढीच की?
3: हो, आणि महत्त्वाचं म्हणजे रिजनरेट केलेल्या बॅटरीला आम्ही 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा देतो.

0: पण खरं सांगू का, जेव्हा तुमच्या बॅटरीची कंपनी वॉरंटी संपायला येते किंवा बॅकअप थोडा कमी झालेला जाणवतो तेव्हाच ती बॅटरी त्वरित रिजनरेट करून घ्यावी. तसेच आपण AMC म्हणजेच अॅन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस सुद्धा पुरवतो.
1: ग्रेट सर, तुमच्या इथे बॅटरी रिजनरेट करायला देण्याची प्रोसेस नेमकी कशी असते?
0: बॅटरीचा बॅकअप कमी झाला की तुम्ही आम्हाला कॉल करायचा, आम्ही तुमच्या घरी येऊन बॅटरी चेक करतो. बॅटरी रिजनरेट होण्याच्या परिस्थितीत असेल तर आम्ही आमच्याकडील पर्यायी बॅटरी तुम्हाला उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुमचं काम थांबत नाही. इथं बॅटरी आणल्यानंतर आपल्या इथे असणाऱ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे बॅटरी चेक करून रिपेअरिंग करून 2 दिवसात रिजनरेट करून परत देतो.
1: सर, आपण आणखी कोणत्या प्रकारच्या बॅटरीज रिजनरेट करून देता?
0: ज्या बॅटरी मध्ये लीड ऍसिड असतं अशा सर्व प्रकारच्या बॅटरी आपण रिजनरेट करतो. यात अगदी ड्राय सेलची बॅटरी सुद्धा असते. याशिवाय UPS, इन्व्हर्टर, कार, बस, ट्रक, टेलिकॉम यांच्या बॅटऱ्या रिजनरेट करतो. त्याचबरोबर गावाकडे सोलर पॅनलच्या बॅटरीज, इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या फोर्कलिफ्टच्या बॅटरीज, बिल्डिंगमध्ये असणाऱ्या लिफ्टच्या बॅटरीज सुद्धा रिजनरेट करतो. याशिवाय आपल्या इथे ॲमरॉन आणि एक्साइड कंपनीच्या बॅटरीज डीलर रेटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा, आम्ही तर आमची बॅटरी रिजनरेट करून घेणारच. मग कधी येत आहे बॅटरी चेक करायला?
0: तू सांगशील तेव्हा.
1: मला तुमचा नंबर द्या म्हणजे मी कॉल करून सांगते.
0: माझा नंबर घे, 814-909-2219.
1: 814-909-2219. थँक यू सर.
0: वेलकम.
1: सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही बॅटरी रिजनरेट करून घ्यायची असेल तर सातारच्या 20 नाक्यावरून बॉम्बे रेस्टॉरंट कडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या आदिशक्ती आर्केड मधील ओम बॅटरी रिजनरेशन सर्व्हिसेस ला अवश्य भेट द्या. आणि अशीच महत्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: काय म्हणतोय स्टार्टअप?
6: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
5: कोण, मंदार ट्रेडर्स का?
6: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
5: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
7: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
8: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39, जुनी MIDC, सातारा, 98-22-801-804.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते ऐकूया आमच्या आजच्या संगीत विषयक कार्यक्रमांबद्दल. आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 9:00, सकाळी 9:30 सुगम संगीत.

लोकगीते आपण ऐकणार आहोत सकाळी 10:30, 11:00 नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्य संगीताच्या कार्यक्रमात. आज सकाळी 11:30 कार्यक्रम आपण ऐकणार आहोत एक कलाकार. या कार्यक्रमात ख्यातनाम लेखिका कवयित्री शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेल्या सुमधूर अवीट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत सकाळी 11:30 एक कलाकार या कार्यक्रमात.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. श्रोते, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: आपण रोबोटिक सर्जरी बद्दल बोललो. आता पेशंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर विचार करायला गेलं तर त्यांनी रोबोटिक सर्जरीचा पर्याय का निवडावा, त्याचा पेशंटला काय फायदा होतो याबद्दल आज आम्हाला सांगा.
3: येस सर, लास्ट एपिसोड आपण म्हटल्याप्रमाणे की रेग्युलर किंवा कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट आणि रोबोटिक रिप्लेसमेंट याच्यामध्ये अॅक्युरसीचा हा फरक पडतो. म्हणजे अगदी अर्धा MM बोन कट असेल किंवा अर्धा डिग्रीनं सांधाचा अँगल बदलणं असेल, तर हे जे अर्धा MM किंवा हे जे आहे ह्याच्यामध्ये लॉन्जिव्हिटी किंवा पेशंटच्या जो सांधा टाकलाय त्याचा लाईफ मध्ये फरक पडतो. स्पेशली जर यंग पेशंट असेल तर सांधा जर तो 5-6 वर्ष जास्त टिकला तर त्याच्या दृष्टीने ते डेफिनेटली बेनिफिशियल राहील. जे की कन्व्हेन्शनल मध्ये मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तेवढं ह्युमन आय किंवा डोळ्याला तेवढा आपण फरक जाणू शकत नाही अर्धा MM किंवा अर्ध्या डिग्रीचा. त्यामुळे अॅक्युरेसी चांगली असल्यामुळे इम्प्लांटचं लाईफ जे आहे ते चांगलं राहतं किंवा जास्त राहतं रेग्युलर ह्याच्यापेक्षा. दुसरं मी म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंग रोबोट करतोय, म्हणजे आपण ऑपरेशन करण्याच्या आधीच आपल्याला हा प्लॅन रेडी असतो की किती कसं बोन कट्स घ्यायचे किंवा काय पुढे होणार आहे. जे की कन्व्हेन्शनल मध्ये आपल्याला सांधा ओपन केल्यानंतरच बरेचदा आपल्याला डिसिजन घ्यावं लागतो. त्यामुळे रोबोटिक सर्जरी जर सर्जन तुमचा जर एक्सपिरियन्स असेल सांधे त्यांनी रोबोटनं भरपूर बदलले असतील तर ही रोबोटिक सर्जरी ही लवकर सुद्धा होऊ शकते. प्लॅनिंग तुमचं जर व्यवस्थित सगळं जर रेडी असेल तर. आणि बरेचदा तुमचं ब्लड लॉस म्हणा किंवा इन्फेक्शन रेट जे आहे ते देखील रोबोटिक ह्याच्यामध्ये थोडंसं कमी राहतं. त्यामुळे पेशंटची रिकव्हरी सुद्धा ही लवकर होते. त्यामुळे जर पॉसिबल असेल तशी तुमच्याकडे जर फॅसिलिटी असेल तर डेफिनेटली नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक पेशंटनी करून घ्यावा हे मी सगळ्यांना अपील करतो.
2: अगदी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबर पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर OT, ICU, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेल जवळ सातारा इथे. संपर्क 90-75-023-025, 90-75-023-025, 9075-023-025. डॉक्टर अभिषेक सर, जसं रोबोटिक सर्जरीचा आपण पर्याय लोकांना देतो तर इन्शुरन्स ज्यांचा ज्यांचा असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही रोबोटिक सर्जरी उपयोगी ठरते का? इन्शुरन्स मध्ये हे कव्हर होतं का?
3: येस, तर आता हे कन्व्हेन्शनल तर आता जुन्या जे पद्धतीचं ऑपरेशन जे आहे ते तर सगळे इन्शुरन्स कव्हर करतातच, पण रोबोटिक देखील

0: आजकाल बऱ्यापैकी लिडिंग कंपनीजना त्यांच्या प्लॅन्स मध्ये इनकॉर्पोरेट केलेला आहे. फक्त मी पेशंटना अपील करेन की एकदा त्यांनी रोबोटिक कन्फर्म करायचं असेल तर ते आधी एजंट कडनं किंवा इन्शुरन्स ऑनलाईन आजकाल माहिती माहितीच तर ते एकदा चेक करावं की काही कंपनीजना अजूनही त्यांच्या ह्याच्यामध्ये अपग्रेड केलेलं नाही. रोबोटिक किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ते काही कंपनीजमध्ये अजून आलेले नाही आहेत, पण मेजॉरिटी ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि नसेल तरी काही येणाऱ्या काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षात माझ्या मते सगळ्यांमध्ये इनकॉर्पोरेट होईल. आणि रोबोटिक वर्सेस कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये पॅकेजमध्ये देखील तो फरक पडतो, त्यामुळे एकदा ऑपरेशनला जाण्याच्या आधी त्याची डेफिनेटली खात्री करून घ्या. नंतर सरप्राइजेस किंवा एक्स्ट्रा खर्च असं पेशंटला आपण खिशाला बुरधुंड नको.
1: ओके श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व सेवा सुद्धा महाजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. महाजन हॉस्पिटल पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात महाजन हॉस्पिटल आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
4: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा

समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज, यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई एस

57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आराम हराम आहे या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं, स्वर आशा भोसले यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी।

0: आराम हराम आहे या चित्रपटातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील अरे संसार संसार या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय अनिल अरुणी यांनी.

दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि या गीताला संगीतबद्ध केलंय एन दत्ता यांनी.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे, 101.1 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 9 वाजलेत, ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत. हत्या या चित्रपटातलं इंदिवर यांचं, स्वर किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं, आणि या गीताला संगीत आहे बाप्पी लाहिरी यांचं.

रन रन रन रन रन रन रन रन रन रन

0: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
0: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
2: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे

0: पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665 88 84.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, तू राहिलेस की हो?
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
5: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006.
7: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरो या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: औषध आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: ओळख 17 मजली.
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

मीरा का मोहन या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत आई मिलन की बेला चित्रपटातलं समीर यांचं. अनुराधा पौडवाल यांचा स्वर, सोबत मोहम्मद अजीज. संगीत आहे आनंद मिलिंदी यांचं.

0: कसम से कसम से हो रब्बा कसम से कसम से कसम।
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

एफएम बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:30 वाजलेत. आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीत अनिल अरुणी यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमंत कुमार यांच्या आवाजातील वंदना विटणकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय प्रदीप विलास यांनी.

चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या आवाजातील वंदना विटणकर यांची गीतरचना. या गीताला संगीतबद्ध केलंय डी एस रुबेन यांनी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजातील सुरेश भट यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे रवी दाते यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील रमेश अणावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील गुरुनाथ शेणोई यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: 96 95 93 15 किंवा 99 75 86 70 99.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानका

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90

श्रोत्याहो, विविधरंगी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोत्या, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्याकडे पेशंटचा अभिप्राय आहे तो ऐकूयात. माधुरी असं यांचं नाव आहे, ऐकूयात त्यांना काय अनुभव आलाय तो.
4: माझे नाव माधुरी, माझे वय 30 वर्ष आहे. मला केसांची समस्या होती. मागच्या 2 वर्षापासून माझे केस गळत होते. असं वाटत होतं की टक्करच पडेल. मेडिकल मधून बरेच शॅम्पू व तेल वापरले पण काही उपयोग झाला नाही. मग मी रेडिओवर डॉक्टर महाजन स्किन केअरचा जपूया त्वचेचे व केसांचे आरोग्य हा कार्यक्रम ऐकला. मग तेव्हा डॉक्टर आदित्य महाजन व सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी माझी पूर्ण हिस्ट्री ऐकली व हेअर अनालिसिस ची टेस्ट केली. त्यामध्ये कोंडा खूप होता असे सांगितले. शिवाय केसांची जाडी व डेन्सिटी कमी झाली होती असे कळले. केसांचे पोषण योग्य नव्हते. आदित्य सरांनी मला 6 महिने ते 9 महिने उपचार घेण्यास सांगितले. पहिले 2 महिने फारसा फरक दिसणार नाही असे सांगितले. हे पण त्यांनी मला सांगितलेले. मी उपचाराचे 5 महिने पूर्ण केले आहेत. आता माझी केस गळती पूर्ण थांबली आहे. नवीन केस येत आहेत. केसांचे व्हॉल्युम वाढले आहे. माझा आत्मविश्वास वाढला आहे. सर सांगेपर्यंत मी उपचार चालू ठेवणार आहे. धन्यवाद.
2: खरं तर केस गळणं ही समस्या आजच्या काळामध्ये स्त्री असो पुरुष असो सगळ्यांमध्ये कॉमन झालेली आहे आणि सगळेजण या समस्येला तोंड देतात. तर यावरती काय काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत हे आपण सांगूयात. पण तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 9658960 9658960 9658960. सर माधुरी यांची ही केस आपण ऐकली आणि केस गळणं याबद्दल त्या आपल्याला सांगत होत्या. तर नेमकी याच्या मागची कारण काय काय असतात आणि कुठले उपचार उपलब्ध आहेत?
3: आता या माधुरींच्या केसमध्ये काय झालंय की त्या जास्त पॅनिकी झालेल्या आहेत. स्त्रियामध्ये टक्कल कधी पडत नाही हे मी त्यांना अगदी ठासून सांगितलं की तुम्ही मला कुठलीही स्त्री दाखवा की जिला टक्कल पडलेला आहे, तर टक्कल कधी पडत नाही. केस गळती जी आहे ती साधारणपणे रोजचे 40-50 केस नॉर्मली प्रत्येकाचेच गळतात. यांचे थोडे जास्त गळत होते पण काय हरकत नाही, ते गळलेले केस पुन्हा येऊ शकतात. त्यासाठी हेअर अनालिसिस केलं आम्ही. त्या हेअर अनालिसिस मध्ये आम्हाला हे कळतं की बाबा केसाची जाडी किती आहे, डेन्सिटी किती आहे, डँड्रफ आहे का, किंवा तिथलं स्कॅल्पचं वॅस्क्युलेचर कसं आहे आणि हॉर्मोनल काही चेंजेस आहेत का. हे सगळं तपासणी केल्यानंतर जाणवलं की त्यांना थोडस काय डँड्रफ जास्त होतं आणि केसाचं पोषण व्यवस्थित नव्हतं, प्रोटीन्सचा अभाव होता. आणि त्या दृष्टीने मग त्यांना औषधोपचार चालू केला. त्याच्यामध्ये मेनली प्रोटीन सप्लिमेंट्स दिले आणि काही औषधं आहेत की

0: हे केसाच्या मुळाला स्टिम्युलेट करतात आणि जे केस असे स्लो ग्रोईंग असतात किंवा त्यांची मुळं थोडीशी निष्क्रिय झालेली असतात त्यांना स्टिम्युलेट केल्यामुळे केसांची वाढ सुरुवात होते आणि जे हळू वाढतात त्यांची वाढ थोडी फास्ट होते. तो कोर्स मात्र थोडा लेंगदी आहे पण ते काही लोकलीच लावायचं असल्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाहीये. याच्याबरोबर काही केसांसाठी खास व्हिटॅमिन्स येतात, जसं बायोटीन आहे, लायसिन, सिस्टीन, अशा बऱ्याच प्रकारे आहेत. काही मिनरल्स आहेत, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, तर याचंही सप्लिमेंट दिलं. शॅम्पू दिला अँटी डँड्रफ, त्याच्यामुळे केसांची स्वच्छता झाली. आणि पेशंट म्हणत होती की शॅम्पू लावल्यानंतर केस खूप वळतात. मी म्हटलं गळू द्यात, कारण ते डेड केस आहेत, ते गळायलाच पाहिजेत. जोपर्यंत ते गळणार नाही तोपर्यंत नवीन केस त्या छिद्रातून बाहेर येणार नाहीये. मग सुरुवातीला 2-3 महिने म्हटलं की केस खूप गळतील, तुम्हाला असं वाटेल की आता काय होतंय काही नाही, पण काही काळजी करू नका. कारण त्यांनी त्याप्रमाणे केलं, केस गळले आणि 3 महिन्यानंतर मात्र नवीन केस यायला लागले, त्यांना दिसले आणि त्यांना मग खरंच आनंद झाला. आहे त्या केसांची जाडी वाढली आणि आता 5 महिन्याच्या कोर्स नंतर त्या खूप समाधानी आहेत आणि आणखीनही वाढ होत राहील. त्यांनी मात्र औषधं पूर्णपणे तो कोर्स करणं आवश्यक आहे.
1: अगदी खरंय. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658906960, 9658906960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात डॉक्टर महाजन स्किन केअर. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोत्याहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-20-23. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: सर. पोटाच्या आजाराचे किंवा पचनाच्या तक्रारी असतात असे असंख्य रुग्ण तुम्ही आतापर्यंत आयुर्वेदिक उपचारांनी बरे केलेत. आता मागील 25 वर्षांमध्ये अवघड आणि असाध्य आजार बरे करण्याचा तुमचा अनुभव आहे, हे पोटाचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार याबद्दल सांगा ना.
6: कसं आहे, पोटाचे विकार वर्षानुवर्ष असणारे कितीतरी पेशंट आम्ही रोज बघत असतो. साधं पचनाचाच त्रास आहे, भूकच लागत नाहीये, पोटात दुखतंय, मळमळ होतीये, उलट्या होत आहेत, ऍसिडिटीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, आयबीएस कितीतरी वर्ष आहे, कोलायटिसचा त्रास आहे, शौचावाटे रक्त पडतंय, मूळव्याधीचा त्रास आहे, असे त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. काहींना शौचालय नेहमीच चिकट होत असते, पोट साफच होत नाही, 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नाही, शौचाला जोर करावा लागतो, असा त्रास असणारे कितीतरी रुग्ण असतात. पण अर्जन्सी नाहीये, हा त्रास सहन करण्यासारखा असतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची पेशंटची टेंडन्सी खूप जास्त असते पोटाच्या आजारामध्ये. आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे पेशंट दिसतात. मागील 20 वर्ष पोटच नीट साफ होत नाही, भूक कशी असते मला माहितच नाही, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं, ऍसिडिटी मला वर्षानुवर्ष आहे, पित्ताची गोळी मी कितीतरी 25 वर्ष घेतोय, रोज सकाळी उठल्या पित्ताची गोळी घेतोच, असं सांगणारे कितीतरी पेशंट असतात. नेहमी आव पडती आहे, पोट साफ झाल्याचं समाधानच नाही, हे कशासाठी होतं आणि का होतं, काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर त्रास होतोय, नेहमी होत नाही म्हणून दुर्लक्ष करतात, किंवा दुर्लक्ष करण्याची एक प्रकारची टेंडन्सी जुळ जाते पेशंटची आणि त्याच्यामुळे त्रास वर्षानुवर्ष राहतात. सो नक्की आजार कशामुळे झालेला आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, रुग्णाची प्रकृती काय आहे, त्याच्या मागचे हेतू कोणते कोणते असतात, शरीरात काय बदल झालेले आहेत. तुम्ही ऍसिडिटीसाठी फक्त गोळी घेताय, त्यांनी फक्त पित्त तात्पुरतं तुमचं कमी होणार आहे.

0: वीस तासासाठी त्या गोळीच्या ऍक्शन असते, तुमची छातीची जळजळ कमी होणार, पण त्यांनी आजार बरा होणार आहे का तर नाही
1: होणार,
0: मग नक्की शरीरात काय बदल झालेत, पित्त व्यवस्थित तयार होत नाहीये म्हणून जळजळ आहे, तर अशासाठी ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास आहे, पेशंटला वर्षानुवर्ष असतं, म्हणजे एकदा अल्सरेटिव्ह कोलायटिस झाला की वर्षानुवर्ष गोळ्या घेणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण तरी 15-20 जुलाब होतातच आहे, शौचा वाटे रक्त पडतच आहे, असा त्रास कितीतरी जणांना दिसत असतो. मग ह्यांना आयुष्यभर औषध घेण्याची गरज आहे का तर नाही. ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचाराने खूप छान रिझल्ट मिळतात आणि ह्याचीच बऱ्याच जणांना कल्पना नसते. कितीतरी वर्ष होऊन जातात, त्रास तसाच आहे म्हणून आयुर्वेदाकडे वळणारे पेशंट असतात. बरेच वर्ष होऊन गेले, आजार मुरलेला असतो, त्यामुळे बरा करायला तो वेळ लागतो. त्याच गॅसेस सारखा आजार आहे, कितीतरी साधी गोष्ट आहे की गॅसेस होत आहेत, पोट फुगतंय, गॅस बाहेरच पडत नाहीये, गॅस अडकून राहतोय, पण तरी तो त्रास वर्षानुवर्ष असणारे पेशंट आहेत. मग ह्यांचे त्रास इतके वर्ष राहतात याचं कारण असतं की प्रॉपर आजाराचं निदानच झालेलं नसतं. ऍसिडिटी कशामुळे आहे, गॅसेस कशामुळे आहे, पोटात कशामुळे दुखतंय, ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्यामागच्या कारणांचा विचार करून आयुर्वेदिक उपचार ह्याच्यामध्ये होणं गरजेचं असतं, तर हे पोटाचे विकार सुद्धा कायमस्वरूपी बरे होऊ शकतात.
1: अच्छा, मग हे उपचार कसे केले जातात याबद्दल पुढच्या भागात जाणून घेऊयात. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉ देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
7: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42, 89-29-30-41-42. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
1: लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या की एक गडबड सुरू असते, त्यांच्यासाठी नवीन बॅग्स घेणं, पुस्तकं घेणं, शूज घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारची तयारी, चेकिंग सुरू असतं सगळं की सगळ्या गोष्टी आहेत का नाही. याच सगळ्या बरोबर डोळ्यांचं चेकिंग होणं किती गरजेचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल.
8: तर मी सर्व शाळात सुरू होण्याच्या पूर्वी पालकांना हे नक्की आवाहन करतो, ज्या मुलांना चष्मा आहे किंवा चष्मा नसलेले काही मुलं आहेत तर त्या दोन्हीही पाल्यांना तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही डोळ्यांचा चष्मा चेक करणं खूप आवश्यक आहे. कारण की काय की जसं आपण वही, पुस्तक, पेन आणि दप्तर हे नवीन घेतो, त्याच पद्धतीने तुमचा चष्म्याचा नंबर हा चेक झाला पाहिजे. त्यामध्ये जर काही डिफरन्सेस असतील तर तो इमिजिएट बेसिसवर तो बदलून घ्यायला हवा.
1: ओके.
8: कारण की काय झालं, कोविड नंतर आम्ही ज्या शाळा चेक केल्या रॅन्डम बेसिसवर, तर त्यामध्ये आम्हाला कळून आलं की जवळपास 33% मुलं अशी आहेत की ज्यामध्ये चष्म्याचा नंबर नव्हता पण ऍक्सिडेंटली आम्हाला तेव्हा सापडला. त्याचे भरपूर कारण आहेत, ते आपण नंतर

0: बोलूयात.
1: अगदी.
0: पण नक्की शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वांचे डोळे चेक करणं आवश्यक आहे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांचे डोळे तुम्ही चेक केलेत ना, ते शाळेत जात असतील तर त्याच्या आधी त्यांच्या डोळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. तेव्हा लवकरात लवकर ही तपासणी करून घ्या. त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की ऍक्सिडेंटली नंबर वाढलेला असतो, तर त्याची नेमकी काय कारण असतात?
0: आम्ही शाळेमध्ये सांगतो की बरेच वेळेस बेंच रोटेशन असतात, की सिटिंग अरेंजमेंट कम्प्लिटली रोटेट करतात, पुढचे मुलं मागे हळूहळू हळूहळू एक बेंच मागे मागे मागे जातात आणि शेवटी बसायला लागतात. मग त्यांचं नेक्स्ट रोटेशन मध्ये ते पुढे येतात. तर जेव्हा तुमचं मागे बसतात मुलं, तेव्हा ते फळ्यावरच लिहून आणतात का?
1: बर,
0: हा मोठा प्रश्न होता. दुसरं की टीव्ही समोर बघतायत, तर हे टीव्ही जवळ जाऊन बघणे, तर हे यांच्या वेळेस पालक हे पकडू तरी शकत होते. पण आता कम्प्लिटली टीव्ही पण बंद झाला,
1: मोबाईल आले हातात.
0: करेक्ट, हातात मोबाईल आले, मैदानी खेळ बंद झाले, शाळांमध्ये बरेच वेळेस रोटेशन बंद झाले. तर या सर्व गोष्टींचा परिणाम की हा होतो की तुमच्या पाल्याला हा चष्म्याचा नंबर आहे का नाही हे लक्षात येऊ शकत नाही.
1: अगदी. आणि म्हणूनच डोळ्यांवरती परिणाम झालेला आहे हा ओळखू येण्यासाठीच डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. श्रोतेव, आता आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत, पूना गाडगीळ आणि सन्स.
3: त्यांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्या विषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
7: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केल्या जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली तशाच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4-5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती शोल्डर केली जाते. त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनू शकतो.

0: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
1: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
0: बर,
1: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
0: बर,
1: सरदारजी कडं असतं. आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा दोन तीन प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूने गोलाकार केलेलं असतं, किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
0: जाते,
1: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
0: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
4: पूना गाडगे आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
5: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मावशी मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
2: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
1: खरंच?
2: अगं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: आणि पारंपरिक कोर्सेस
2: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
3: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ओवाई नाका सातारा. संपर्क 9895594464.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: काय म्हणतोय स्टार्टअप?
6: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
5: कोण मंदार ट्रेडर्स का?
6: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
5: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. एकदा भेट असताना.
7: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
8: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 9822 801 804.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीते. सुरुवातीला ऐकूया सच्चिदानंद अप्पा यांच्या आवाजातील कीर्ती गिरीश यांची गीतरचना.

0: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। प्रवेश सुरू।
2: संपर्क 83 29 72 94 98।
3: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्या सारखं नाही फक्त आठवण करायची।
3: आणि कपडे?
4: अगं बाई, तू राहिलेस की हो?
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
3: हा, तुमच्या सारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
4: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान।
6: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान।
5: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
6: चांदीची खाण, आनंदाचं वाण।
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
8: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
9: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
8: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
9: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
8: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
9: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
8: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
9: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006।
10: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
11: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
10: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
11: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
10: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
12: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
13: देत आहे 18 महिने मुदतीची
12: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
13: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
12: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
13: संपर्क 84 08 92 93 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
12: नियम आणि

0: सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
2: लोकगीता आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा

0: प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं विद्यानंद तांबे यांचं.
1: रयते शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
2: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
2: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86 64 84 14 43 आणि 77 06 39 36.
3: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
4: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
3: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
4: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
3: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत.

0: चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच.

0: त्यात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-38-37.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
4: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दामोदर विटावकर आणि सहकारी यांच्या आवाजातील गीत।

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार
1: रोज रोज हवे हवे
2: ताजी ताजी नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने
4: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेशवर ज्वेलर्स अधिक

0: दिवसानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
0: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
3: संपर्क 84082993 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
2: नियम आणि अटी लागू।
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल।
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा।
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
4: आणि पारंपरिक कोर्सेस
5: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल।
6: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा। संपर्क 98 90 55 94 64।
7: लोकगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या आवाजातील राम ओगावकर यांची गीतरचना। याला संगीत दिले मधुकर पाठक यांनी।

103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजलेत, ऐकणार आहोत नाट्यसंगीत. सुरुवातीला ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातील विद्याधर गोखले यांची पदरचना. गात आहेत प्रसाद सावकार आणि या गीताला संगीत दिले वसंत देसाई यांनी.

नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या आवाजातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रचना. नाटक आहे सौभद्र.

0: निर्मात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: काय म्हणतोय स्टार्टअप?
2: या ऑलमोस्ट डन. इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
1: कोण मंदार ट्रेडर्स का?
2: हो 30 वर्ष जुने आहेत. रिव्ह्यूज चांगले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे.
3: पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात. अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. एकदा भेट असताना.
4: मंदार ट्रेडर्स हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, ल्युब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही.
5: मंदार ट्रेडर्स 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा 9822801804.
6: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ॲट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
7: संपर्क 83 29 72 94 98.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: रामदास कामत यांच्या आवाजातील गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना आपण ऐकलीत संशय कल्लोळ या नाटकातली.
1: डॉक्टर देवलेज डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
2: रयत शिक्षण संस्थेचे केबीपी पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
3: ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
3: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं केबीपी पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 96 39 39.
4: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
7: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोना चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
0: नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत स्वयंवर या नाटकातील काकासाहेब खाडीलकर यांची पदरचना, स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातील शंकर बाळाजी शास्त्री यांचं पद. नाटक होतं संन्यस्त खड्ग. नाट्यसंगीताचा आनंद आताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या, सकाळचे 11:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमात आपण अशा सुवर्णयुगात प्रवास करणार आहोत जिथे शब्दांना सोन्याची झळाळी आणि भावनांना अमृताची गोडी मिळाली. काही माणसं निघून जातात, पण त्यांनी कागदावर उमटवलेले अक्षरांचे ठसे मात्र काळाच्या पडद्यावर कायमचे कोरले जातात. मराठी साहित्य, कविता आणि चित्रपटसृष्टीला आपल्या शब्दांनी सजवणारं, समृद्ध करणारं एक अथांग नाव, आदरणीय शांता शेळके. आज 6 जून, कवयित्री शांता शेळके यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात. चला तर मग शांता शेळके यांच्या शब्दप्रवासाची सुरुवात करूया या गीतानं.

श्रोते हो, शांताबाईंनी आपल्याला काय दिलं? त्यांनी आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, विरहाची आर्तता दिली आणि भक्तीचा खरा पैलू दाखवला. त्यांच्या शब्दांमध्ये नेहमीच एक दीप प्रज्वलित होतो, जो आजही आपल्या मनातील अंधार दूर करतो.

श्रोते हो, ऋतू हिरवा ऐकताना खरोखरच मन कसं ताजतवानं होतं। शांता शेळके यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्यही तसंच आहे। त्यांचे सहज सुंदर शब्द थेट मनाचा ठाव घेणारे, निसर्ग हा जणू त्यांचा सखाच असं म्हणायला हरकत नाही। झाडं, वेली, पाऊस, चांदणं हे सगळंच त्यांच्या कवितेत जणू जिवंत होऊन जायचं।

श्रोते हो, बालसाहित्य, चित्रपट गीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात शांता शेळके यांनी लेखन केलंय. कवयित्री, गीतकार म्हणून आजच्या पिढीतही त्या विशेष प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटकं, ध्वनिमुद्रिका, चित्रपट यांसाठी त्यांनी विपुल असं लेखन केलंय.

श्रोतेहो, शांताबाईंनी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले. कविता लेखन हा त्यांच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. असेन मी, नसेन मी, वर्ष, रूपसी, गोंधळ अशी त्यांच्या कविता संग्रहांची काही नावं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश यांसारखी भक्तिगीतं, शूर आम्ही सरदार आणि मराठी पाऊल पडते पुढे यांसारख्या चित्रपट गीतांनी तर त्यांनी अनेकांना स्फुरण दिलं.

विश्वही समृद्ध केलंय. किलबिल किलबिल पक्षी बोलती विहीणबाई विहीणबाई अशा बालगीतांनी मुलांच्या जगात डोकावून त्यांच्याच भाषेत गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

श्रोतेहो, निसर्गासोबतच मानवी मनाचे हळवे कोपरे, प्रेमातली हुरहुर आणि त्या हुरहुरीत दडलेला एकांत शांता शेळके यांनी ज्या ताकदीने मांडला त्याला तोड नाही. विरहाचा रंग जितका गडद तितकाच शांताबाईंच्या लेखणीत भक्तीचा रंग अनोखा होता. शांता शेळके यांनी चित्रपटगीतं भावगीतं तर लिहिलीच, पण त्यांनी लिहिलेली भक्तिगीतं ही केवळ पूजा अर्चा करणारी नव्हती, तर ती मानवी मनाला अंतर्मुख करणारी होती.

रसिक हो, शांता शेळके यांच्या लेखणीला खरी दाद मिळाली ती गाणं कोकिळा लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरांनी. हे समीकरण म्हणजे मराठी संगीत विश्वातील एक सुवर्णकाळ. शांता शेळके यांचे मराठी चित्रपटसृष्टी आणि भावगीत विश्वातील योगदान अफाट आहे. त्यांनी लिहिलेली गाणी आजच्या पिढीतही तितकीच लोकप्रिय आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचं लेखन अत्यंत साधं सोपं पण थेट मनाला भिडणारं. मराठी भाषेची समृद्धी आणि गोडवा त्यांच्या लेखणीतून नेहमीच जाणवतो. त्यांनी केवळ कविताच लिहिल्या नाहीत तर पिढ्यानपिढ्या जिवंत राहतील अशी गाणी आपल्या पदरात घातली. प्रेम, विरह, वात्सल्य, भक्ती, निसर्ग असा एकही रंग नाही जो त्यांच्या लेखणीनं टिपला नाही.

वेळ किती वेगानं पळतो ना. शांता शेळके यांच्या शब्दांच्या दुनियेत हरवून गेल्यावर वेळेचं भानच राहत नाही. आज शांता शेळके आपल्यात नसल्या तरी त्यांनी मागे ठेवलेला शब्दांचा वारसा ठेवा पिढ्यानपिढ्या आपल्या सोबत राहणार आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आजचा एक कलाकार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: एक कलाकार या कार्यक्रमात शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेल्या अवीट गीतांचा आनंद आपण घेतलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची